अरे अरे अरे अरे सुन सुन सुन भाऊजी भाऊजी सुन चरी ब्रासा फेस फास 1 इज volledig uitverkocht en sold out dus heb je nog geen tickets तो भैया से बोल भाऊजी तू मांगे जाए ब्रासा फेस दन इज दिस दी कांस ऑन द अर्ली बर्ड टिकट्स इन फास 2 टू स्कोर भाऊजी सुन तू वक्ती नकर तू देर नकर want in de volgende fase gaan de ticketprijzen omhoog तू जल्दी कर भाऊजी भैया से बोलना चली घूमे चली ब्रासा फेस ब्रासा फेस बेस्टल न्यू फिया www.brasafest.com

अरे रानी रानी सुन, तू ना जा ना जा सुते अभी, वंद राजा से बोल हाँ जल्दी चल ब्रासा फेस, चली ब्रासा फेस, राजा से बोल और राजा से बोल कि जल्दी से टिकट खरीद ले। फाज 1 इज volledig uitverkocht, sold out. Heb jij nog geen tickets? Dan is dit je kans om de early bird tickets in fase 2 te scoren. Wacht niet te lang, want in de volgende fase gaan de ticketprijzen omhoog. Toe jaldiker, rani jaldiker, raja se bolna. Chali ghume, chali brasa fest. Ha, 100 tujayir, brasa fest. Bestel nu via www.brasafest.com.

0: सोनू सोनू देखे.
1: माय नेम इज शाहरुख खान.
2: हाय हॉलैंड, माय नेम इज काजोल एंड यू आर लिसनिंग टू उजाला रेडियो. उजाला रेडियो, उजाला रेडियो, उजाला रेडियो.
3: Zoom, zoom, zoom, zoom, zoom, tu moise zoom, cheli brasa fest, brasa fest. Yes, yes, yes, cheli brasa fest. Fase 1 is volledig uitverkocht, sold out. Heb jij nog geen tickets? Dan is dit je kans om de early bird tickets in fase 2 te scoren. Toe Jeldiker, toe Wachtinaker. Wacht niet te lang, want in de volgende fase gaan de ticketprijzen omhoog. Toe Jeldiker na. Ha, ha, bolila toch? Toe Jeldiker. Chili Gume, Chili Brasa Fest. Brasa Fest. Bestel nu via www.brasafest.com.